0: का द बेस्ट का.
1: दिस प्रोग्राम इज ब्रॉट टू यू बाय बेस्ट कैफे ग्रीन 6-in-1 हर्बल कॉफी मिक्स मुराना हेल्थी बा.
2: ओके साउथ ग्रिप संगली. ओके.